कल्प तरुला फूल नसे का वसंत सरला तरी। प्रजाजनांना सर्व सुखाने न्हाऊ घालणाऱ्या दशरथाच्या घरात पाळणा हलू नये हा केवढा दैवदुर्विलास। अयोध्येच्या प्रत्येक जाणत्या प्रजाजनाच्या मनात हा प्रश्न वारंवार उठत होता, मग दशरथाच्या राण्यांची काय अवस्था असेल। कौसल्या वरून ग्रीष्मकालीन नदीसारखी थोडी अशक्त तरीही शांतच होती, पण मनात ती काय म्हणत होती? उगा का काळीज माझे उले, उगा का काळीज माझे उले, पाहुनी वेलीवरची फुले, कधी नव्हे ते मळले अंतर, कधी नव्हे ते मळले अंतर, कधी न शिवला सवती मत्सर, आज का लतिका वैभव सले, उगा का काळीज माझे उले, पाहुनी वेलीवरची फुले। काय मना हे भलते धाडस, काय मना हे भलते धाडस, तुला नावडे हरिणी पाडस, पापणी वृथा भिजे का जले, उगा का काळीज माझे उले, पाहुनी वेलीवरची फुले।